0: काही दे मला
1: जुसको जुलीतो जुसको अनु क्लासिंग पंगी मुने यंग इमुमन अनु नलावंग बुहातों को हा